0: कहा प्रजे को
1: उमरी मरना मंगोल कलंग दिहा लबाव तक हाफसियात
0: ओपरे
1: दालिन उसको सीना कई मगलुतो तक कान उन उक्सुदान मगमुकबang ta
0: on sa may sada natulutoon
1: katong porya sa tikyak dong ba special pods
0: daghan man to silag putahi uy ang asa man ato ba
1: katong lipstick og sarsyadong banok nga may itlog lami sad to
0: ah naman tay beef og manok maong pwede kaayo.